0: ओम श्री गणेशाय नमः। रसिक श्रोत्यांनो, AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2। मंडी हो, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम प्रस्तुत होत आहे। याद्वारे आपल्याला या सणाबद्दल खूपशी माहिती मिळतील। तेव्हा मंडी हो, आस्वाद घेऊया।
1: करू प्रार्थना गजानना, बुद्धी देण्या सर्वांना, बुद्धी देण्या सर्वांना। रसिक श्रोत्यांनो, तुम्हा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। आजचा हा कार्यक्रम आपल्या मॉरिशस मधील मराठी समाजाच्या 3 मुख्य संस्था, मराठी भाषक संघ, मॉरिशस मराठी महामंडळ आणि मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्र यांच्या वतीने सादर केला जात आहे। आज मी धन्यता राघू तुमच्यासमोर आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाबद्दल बोलणार आहे। बाप्पा म्हणजे बुद्धी आणि ज्ञानाचे सागर आहेत। म्हणूनच आपल्या आजच्या भाषणाचा विषय आहे श्री गणेश, बुद्धी आणि ज्ञानाचा देवता, बाप्पा आणि आपला अभ्यास। मित्रांनो, आपण सर्वजण विद्यार्थी असून रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतो। आपल्याला अभ्यासात यशस्वी होण्यासाठी सर्वात जास्त कशाची गरज असते, तर ती म्हणजे चांगल्या बुद्धीची आणि एकाग्रतेची। गणपती बाप्पाचे रूप आपल्याला हेच शिकवते। बाप्पा केवळ पूजेसाठी नाही, तर तो आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम मार्गदर्शक आहे। बुद्धीची सोपी गोष्ट, गणपती बाप्पाला बुद्धीचा देवता का म्हणतात? यामागे एक अतिशय सोपी आणि छान गोष्ट आहे। एकदा भगवान शिव आणि माता पार्वती यांनी कार्तिकेय आणि गणेश यांच्यात एक स्पर्धा लावली। जो संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा सर्वात आधी करेल तो जिंकणार। कार्तिकेय आपले मोरावर बसून खूप वेगाने निघाले, पण बाप्पाकडे तर एक लहानसा उंदीर होता। बाप्पाने शांतपणे विचार केला, त्यांनी आपली बुद्धी वापरली। त्यांनी आपले आई वडील म्हणजेच शिवपार्वती यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली आणि म्हणाले, माझ्यासाठी माझे आई वडील हेच माझे संपूर्ण जग आहे। बाप्पा ही स्पर्धा जिंकले। आपल्यासाठी रडा, अभ्यासात किंवा जीवनात कोणतीही अडचण आली तर घाबरू न जाता। बाप्पासारखा शांत डोक्याने बुद्धीचा वापर केला पाहिजे। बाप्पाच्या रूपातील अभ्यासाचे डरे, आपण जेव्हा बाप्पाच्या मूर्ती कडे पाहतो तेव्हा आपल्याला अभ्यासाचे मोठे डरे मिळतात। मोठे मस्तक, आपले विचार नेहमी मोठे आणि चांगले तेव्हा। मोठे कान, वर्गात शिक्षकांचे बोलणे आणि घरात आई वडिलांचे सांगणे नेहमी लक्षपूर्वक ऐका। जो चांगला ऐकतो तो चांगला शिकतो। छोटे डोळे, अभ्यास करताना पूर्ण लक्ष एकाच ठिकाणी केंद्रित करा। आपले लक्ष इकडे तिकडे विचलित होऊ देऊ नका। मोठे पोट, आपल्या मनात इतरांबद्दल फक्त चांगल्या गोष्टी तेव्हा आणि वाईट गोष्टी विसरून जा। महा

0: भारताचे लेखन आणि चिकाटी. मित्रांनो, जेव्हा महाशेष व्यासांना महाभारत हा मोठे ग्रंथ लिहायचा होता, तेव्हा त्यांना खूप वेगाने आणि न थांबता लिहिणाऱ्या लेखाची गरज होती. हे कठीण काम गणपती बाप्पाने स्वीकारले. लिहिताना अचानक बाप्पाची लेखणी तुटली, पण त्यांनी आपले काम थांबवले नाही. त्यांनी स्वतःचा एकदा तोडला आणि त्यांनी लिहिणे पूर्ण केले. आपल्यासाठी डरा. अभ्यास करताना कितीही अडचणी आल्या तरी आपण कंटाळा न करता आपले काम पूर्ण केले पाहिजे. हीच बाप्पाची चिकाटी आहे. मॉरिशसमधील गणेशोत्सव. श्रोत्यांनो, आपल्या या सुंदर मॉरिशस बेटावर गणेशोत्सवाचा एक वेगळाच आनंद असतो. अनेक वर्षापूर्वी आपले पूर्वज भारतामधून इथे आले. त्यांनी कठीण परिस्थितीतही आपली संस्कृती, आपली मराठी भाषा आणि बाप्पाची भक्ती जिवंत ठेवली. आज आपले तिन्ही मराठी संस्था हा सुंदर वारसा पुढे नेण्याचे मोठे काम करत आहेत. जेव्हा आपण बाप्पाच्या विसर्जनासाठी आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर एकत्र येतो, तेव्हा संपूर्ण मॉरिशस गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमून जातो. हा सण आपल्याला एकत्र आणतो आणि प्रेमाने राहण्याची शिकवण देतो. शेवटी मी माझ्या सर्व मित्रांना हेच सांगेन की या गणेशोत्सवामध्ये बाप्पाकडे फक्त सुख मागण्यापेक्षा त्यांच्यासारखी चांगली बुद्धी आणि एकाग्रता मागा. आपण भरपूर वाचन करूया, चांगला अभ्यास करूया, आपली मराठी भाषा टिकवूया आणि आपल्या मॉरिशस देशाचे नाव मोठे करूया. हीच बाप्पाची खरी पूजा ठरेल. मला आज इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या तिन्ही मराठी संस्थांचे आभार मानतो आणि तुम्हा सर्व श्रोत्यांनी माझे बोलणे ऐकून घेते त्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला सर्वांनी एकत्र मिळून म्हणूया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, धन्यवाद.
1: रसिक श्रोत्यांनो, काही क्षणातच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम संपत येत आहे. तेव्हा मंडळी हो, आमची पुढची भेट होईपर्यंत शुभ दिवस आणि नमस्कार.

दुपारचे ठीक सारे 12 वाजले आहेत. श्रोते रसिको हो नमस्कार. दुपारच्या या सुंदर वेळेला तुमच्यासोबत असण्याचा आनंद काही वेगळाच आहे. या प्रेमळ संगीतमय वातावरणात गणरायाच्या चरणी नमन करून सुरुवात करूया खास गणेशोत्सवाची मैफल.

रसिको हो, बाप्पाच्या भक्तीत रंगलेले मन आणि कानावर पडणारे मधुर सूर. चला पुढचे भक्तिगीत ऐकूया शंकर महादेवन यांच्या गोड आवाजात. गणपती बाप्पा.

वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा एमपीसीच्या वतीने तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा. हॅपी गणेश चतुर्थी टू यू ऑल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

रिसिक श्रोत्यानो, तुम्ही ऐकत आहात आपला खास गणेशोत्सव विशेष कार्यक्रम संगीताचा हा सुंदर प्रवास यापुढील भक्तिगीताने. चला करूया.

रसिका श्रोत्यानो बाप्पाच्या शुभाशीर्वादाने प्रत्येक अर्चन तुमचे दूर हवो हीच गणरायाच्या चरणी आमची प्रार्थना आहे. याच कार्यक्रमात आमची भेट होईलच. तोपर्यंत शुभ दिन व नमस्कार.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस।
1: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर। रजनी गंधा।
2: नमस्कार श्रोतनो, श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर। रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। फक्त 20 मिनिटांचं कार्यक्रम आहे श्रोतनो, तेव्हा पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका गणेश गीताने।

श्रोत्रांनो, आज मराठी संगीत क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज मराठी गायिका आशा भोसले यांचा जन्मदिवस आहे. तेव्हा या क्षणी त्यांच्याच सुमधुर आवाजात ऐकूया पुढचं गाणं, आणि या गाण्याद्वारे आशा भोसले यांना आदरांजली वाहूया.

सुजनू पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता आहोत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला. काळजी घ्या. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.